नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948 अर्थात 27 जून 2026. श्रोतेहो सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: से और सेनेगल ने इराक को 5-0 से पराजित किया। फ्रांस इस जीत के साथ ग्रुप आई में शीर्ष पर आ गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:05 झालेली आहेत। भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात।
2: श्री सूक्त वेदातल्या श्री या देवतेचं स्तोत्र। आदिशक्तीच्या महालक्ष्मी या रूपाची स्तुती करणारी अभिजात संस्कृत मधील स्तोत्र ज्यावरून तयार झाली असावीत असं हे वैदिक भाषेतलं सनातन स्तोत्र। यातील ऋचांमधून शुभ आणि तेजस्वी अशा श्रीदेवतेची म्हणजे श्री लक्ष्मीची प्रार्थना केलेली आहे। अलक्ष्मीचा नाश करून अभूतीचं असमृद्धीचं माझ्या घरातून पूर्णपणे निर्दालन करून मला ऐश्वर्य संपन्न कर अशीच प्रार्थना या सूक्ताद्वारे ऋषींनी केलेली आहे।

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही आपल्याशी बोलतो आहोत आणि आपण ऐकता हा कार्यक्रम भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

0: हरेंद्र जाधव यांचं हे गीत होतं. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं संगीतकार मधुकर पाठक. आणि याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात श्रोते हो आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. श्रोते हो, सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ही प्रत्येक गोष्टीत असते, आपल्या अवतीभोवती असते आणि ती आपल्याला मिळवता येते. कधी आपोआप मिळते, कधी कधी भेटते, हे सगळं आपल्यावरती आहे. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्रा. आज शनिवार, उद्या रविवार, म्हणजे वीकेंड सुरू आहे. तुम्ही उठलेले असालच आणि जे कोणी उठलेत आणि जे कोणी झोपलेत अजून, त्यांना थोडासा आमचा न्यूज ऑन एअर हा मोबाईल ॲप जवळ न्या आणि उठतील ते आणि आमच्याशी जोडले गेले ना. एनिवे श्रोते हो, आता वीकेंड सुरू आहे तर एखादा दिवस उन्हाळावा आणि गाडी काढावी, पाऊस पडत असतोच कारण आता पावसाचेच दिवस आहेत, सुसाट सुटावं. रिमझिमता पाऊस अंगावर झेलत रस्त्यावरून एखादा बाईकवाला जात असतो, त्याला उगीचच ओव्हरटेक करावं. गाडीत पेट्रोल भरायला थांबल्यावर पेट्रोल टाकण्याच्या ब्रेकमध्ये चहा पिणाऱ्या त्या पंपवाल्याला गोड स्माईल देऊन निवांत प्याहो, थांबते मी थोडी असं म्हणावं आणि त्या तितक्या शब्दानेही त्याच्या चेहऱ्यावर झळाळणारं समाधान टिपून घ्यावं, त्यालाही आपल्यातला घोटभर आनंद द्यावा आणि मग पुन्हा दुमटावी गाडी, पुढे पुढे जात राहायचं. रस्त्याच्या कडेला एखादी वाफाळलेली टपरी शोधावी आणि मग तिथेच गाडीच्या सीटवर बसून चहा प्यावा, थांबावं थोडा वेळ पण रेंगाळू नये, कुठेही दूर डोंगरापर्यंत जाऊन यावं आणि मग तोपर्यंत फिरावं जोपर्यंत घराची भूक लागत नाही तोपर्यंत. श्रोते हो, स्वतःच्याच प्रेमात असलं ना की आयुष्य इतकं सुंदर असं जगात काही एक नाही. पाऊस जगायला शिकवतो आणि जगवायलाही शिकवतो. आपल्या जगण्याबरोबरच आपण इतरांनाही जपलं पाहिजे कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:35 झालेली आहेत. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर कृष्णा पेवेकर यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 परिसरमध्ये पावसाचं घटतं प्रमाण याविषयी आपल्याला माहिती देत आहेत डॉक्टर राहुल भागवत. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत प्रेषित पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. 7:20 प्रायोजित कार्यक्रम शिवराज्याभिषेक गीत. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 9:30 स्वरांजलीमध्ये डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. 9:45 नाट्यपराग. दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात ती होती म्हणून उज्ज्वला आणि राजकुमार साळवे यांच्याशी बातचीत. अथ योगानुशासनम याचा भाग दुसरा. याच सहभाग आहे डॉक्टर प्रणोती पिसे यांचा. दुपारी 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात पॅशन की वेतन याविषयीची चर्चा. संध्याकाळी 6:30 विविधामध्ये बालकथाएं लेखक डॉक्टर रमेश यादव. संध्याकाळी 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा वार माझ्या शिवार कार्यक्रमात नैसर्गिक आपत्ती काळात पशु पालकांनी घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर अंशुमन कारले यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरचा पोवाडा सादर करते शाहीर विठ्ठल उमपाणी सहकारी. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यात प्रभात मुखोपाध्याय यांचं संतुरवादन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि आमच्या नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 अतुल शर्मा यांचं बासरीवादन राग तोडी. दुपारी 2:30 मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग कामच. संध्याकाळी 7:20 मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन राग हंसध्वनी माया मळगौळा आनंद भैरवी आणि वसंता. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 32 सांताक्रुझ 34 सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 26%, सांताक्रुझ इथं 26% नोंदली गेली. येत्या 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 आकाश ढगाळलेलं राहील. वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि कमाल तापमान 33 तर किमान तापमान 24 सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही हवामान ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्रात वारे ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये वाऱ्यांचा वेग 60 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याकडे दुभती जनावरं, वाढणारी वासरं, कालवडी, गाभणगाई, म्हशी, गोरे, बैल अशी अनेक जनावरं असतात. या जनावरांसाठी रोजच्या खाद्याचा प्रश्न हा सोडवावाच लागतो. दुभत्या जनावरांना तर दररोज प्रत्येकी 15-20 किलो हिरवा चारा खाऊ घालणे दूध व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यकच असते. आपल्याकडे हिरवी वैरण, वाळलेली वैरण, त्याचप्रमाणे आंबवण्यातले महत्वाचे घटक पदार्थ इत्यादींचा नेहमीच तुटवडा असतो. त्यांचे बाजार भाव आपल्याला न परवडणारे असतात आणि हिरव्या चाऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. वाढलेल्या कडब्याचे भाव कडाडले आहेत आणि अशातच दुष्काळी वर्ष अधूनमधून येत असतात. या सर्व कठीण परिस्थितीत आपली किमती मोलाची जनावरे जगवणे कठीण होऊन बसते. एकतर विकून टाकावी लागतात अथवा सोडून द्यावी लागतात. अशी वेळ येऊ नये म्हणून जनावरांच्या खाण्यात अप्रचलित खाद्यपदार्थांचा वापर करावा. पशुतज्ञांनी आणि जुन्या जाणकार पशुपालकांनी असे काही अपारंपरिक खाद्यपदार्थ शोधले आहेत. कडबा, बरसीम, लसूण घास, मका गवते, भुईमूग पेंड, सरकी पेंड, तुरचुणी, गव्हाचा भुसा या पारंपरिक पदार्थांचा वापर न करता अपारंपरिक पदार्थांचा उपयोग करावा. गव्हाचे काड, भाताचे तूस, तूर टरफले, उसाची चिपाडे, उसाचा भुसा, वाढे, युरिया, मळी, गुळाचे घट्ट द्रावण या व्यतिरिक्त वेगवेगळ्या झाडांची पाने, पाला, फळांची सालं, चोथा इत्यादी पदार्थांचा वापरही जनावरांच्या खाद्यात करता येतो. अर्थात या अप्रचलित खाद्यपदार्थांवर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करूनच मग ते खाद्यपदार्थ वापरता येतात. 4 किलो युरिया, 12 किलो मळी 10 लिटर पाण्यात मिसळून कढईत 100 डिग्री तापमानापर्यंत अर्धा तास उकळून 16 किलो गव्हाचा काड आणि भुसकटासोबत चांगले मिसळावे अशा या तयार होणाऱ्या खाद्याला युरोमोल असे म्हणतात. हे युरोमोल इतर खाद्यांसोबत देता येते. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यावर प्रचंड प्रमाणात चिपाडे आणि भुसा उपलब्ध होतो. अशा वेळी 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 15 ते 20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचे द्रावण शिंपडावे. मिश्रण चांगले मिसळून त्याचा पुन्हा थर पसरावा. सूर्यप्रकाशात चांगले वाळवावे. या 85 किलो प्रक्रियायुक्त भुसात 8.5 किलो बारीक केलेली शेंगदाणा पेंड, 1.5 किलो क्षार मिश्रण, 5 किलो युरोमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड यांचा वापर करून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेले हे अप्रचलित खाद्य मोठ्या जनावरांसाठी रोज 5 ते 6 किलो द्यावे. 3 महिन्यांच्या आतल्या लहान वासरांना मात्र हे खाद्य देऊ नये. सोडियम हायड्रॉक्साईड विमलाची प्रक्रिया केलेला 20 किलो गव्हाचा भुसा, 76.5 किलो बारीक केलेले ऊसाचे वाढे, 4.25 किलो मळी अथवा गुळाचे घट्ट द्रावण, 300 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम हाडांचा चुरा यांचं मिश्रण करावं. या प्रत्येक 100 किलो मिश्रणात 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड मिसळून एकजीव करावे. हे मिश्रण 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील वाढत्या वासरांना प्रत्येकी रोज 3 ते 4 किलो या प्रमाणात खाऊ घालावे. शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी अंजन, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया, कडुलिंब अशा 30 ते 40 प्रकारच्या झाडांचा पाला तोडून त्यांचे उपयुक्त खाद्य तयार करता येते. अप्रचलित पदार्थांपासून तयार केलेले खाद्य फार पौष्टिक नसले तरीही दुष्काळी परिस्थितीत अथवा आणीबाणीच्या वेळी चारा टंचाईच्या काळात पारंपरिक खाद्यासोबत देण्यासाठी ते फारच उपयुक्त ठरू शकते.
0: जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतात.
2: हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
2: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिचे व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबुतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्यप्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची ही मालिका आपण ऐकतोय. आज या मालेमध्ये ऐकूया प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: गेल्या शतकात मराठी साहित्यात जे लेखन झालं त्यात अनेक समर्थ साहित्यिकांचं लक्षात राहण्यासारखं काम आहे. पण त्यातलं बरंचसं लेखन हे वास्तववादी जीवनमूल्यांबद्दल बोलणारं, जगण्याचा अनुभव आपल्यासमोर ठेवणारं आहे, ज्याला जानर रायटिंग किंवा विशिष्ट साहित्य प्रकारात मोडणारं लेखन म्हणता येईल. असं लेखन करणारे आणि ते सातत्याने करणारे लेखक क्वचित आहेत. सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार अशा दुर्लक्षित साहित्य प्रकारातलाच मानता येईल आणि जयंत नारळीकरांचं त्यातलं लेखन हे फारच लक्षणीय म्हणण्यासारखं आहे. नारळीकरांचं लेखन हे सातत्याने सायन्स फिक्शन पद्धतीचं आणि कायम नव्या वैज्ञानिक संकल्पना कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपातून मांडणारं राहिलं आहे. विज्ञान काल्पनिकांना मराठी साहित्यात एक लक्षवेधी आणि प्रतिष्ठित साहित्य प्रकार म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे शास्त्रज्ञ असताना हे करू शकले ही गोष्टही विशेष आहे. नारळीकरांच्या लेखनात संकल्पना महत्वाच्या असतात. हे अगदी त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात यक्षांची देणगी मध्येही लक्षात येतं. यातली दर कथा एका महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेला वाचकांपुढे मांडते. मात्र बहुतेक कथांमध्ये एकदा कल्पना समोर आली की तिचा विस्तार खूप होत नाही, त्यामुळे कथा अत्यंत लक्षवेधी असूनही गुंतागुंत टाळून चटकन संपतात. प्रेषित या आपल्या पहिल्या कादंबरीत त्यांनी हा विस्तार आणण्याकडे लक्ष दिलंय. प्रेषितमध्ये मुळात नारळीकरांना केवळ सायन्स फिक्शन हाच साहित्य प्रकार आणायचा होता का हे सांगता येणार नाही, कारण प्रत्यक्षात इथे आणखी एका महत्वाच्या साहित्य प्रकाराला जागा तयार आहे, तो म्हणजे कमिंग ऑफ एज. कमिंग ऑफ एज म्हणजे नायक वयात येतानाचा काळ मांडणारी कथा. आता हे वयात येणं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. कधी त्यात प्रेम आणि नाती याबद्दलची जाण असू शकते, कधी सत्य किंवा ज्ञानाचा भाग असू शकतो, तर कधी मुख्य पात्राच्या वास्तवाच्या कक्षा रुंदावून तिच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. प्रेषितमध्ये या सर्वच प्रकारच्या वाढीची सरमिसळ पाहता येते. त्याला वेगळा पैलू येतो तो त्यातला नायक परग्रहावरून आलेला असल्याने. सुपरमॅन या पात्राची मूळ कथा माहीत असलेल्यांना प्रेषितचा सुरुवातीचा भाग काल एल च्या पृथ्वी प्रवेशाची निश्चित आठवण करून देईल. संकटग्रस्त ग्रहावरून आलेलं हे बाळ पृथ्वीवर येऊन पोचतं ते साल असतं 2025, म्हणजे अगदी हेच साल. तेव्हाच्या शाळा मुलांना घर बसल्या शिकवत असल्याचा प्रेषितमध्ये एक उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडेही मुलांवर हीच पाळी आली होती, हा मात्र योगायोग. एका परीने हे बाळ किंवा आलोक याच्याकडेही सुपर पॉवर आहे, परंतु आलोकची शक्ती अधिक प्रमाणात बौद्धिक आहे. त्याची वाढ झपाट्याने होते आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो कितीतरी पुढे आहे हे त्याच्या अडॉप्टेड आई वडिलांच्या लक्षात यायला लागतं. नारळीकरांच्या कथांमध्ये भारतीय पात्रांसह इतर प्रांतीय पात्रही आवर्जून हजेरी लावतात. त्याप्रमाणे इथेही आलोकचे समवयस्क सँड्रा आणि चेंग महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रेषित ही साहस कथा नाही किंवा निव्वळ रंजक अद्भुत कथानक मांडण्यावरही तिचा भर नाही. ती विज्ञान कथेचा विचार वास्तवाच्या चौकटीसह करते. कथा लिहिताना नारळीकरांनी नजीकचा भविष्यकाळ वापरला असला तरी हा तेव्हाच्या वर्तमानाच्या भक्कम आधारावर उभा आहे. त्या काळाचं तेव्हाच्या वैज्ञानिक वास्तवाचं हे लॉजिकल एक्सटेन्शन आहे. प्रेषितला पुरेसा कथाविस्तार असला तरी माझ्या मते हे कथानकही नारळीकरांनी त्याच्या लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत जाऊ न देता थोडं आधी संपवलंय. पण तरीही आलोक आपल्याला आवडून जातो. परग्रहवासी असूनही त्याने दिलेला मानवतेचा संदेश आपण आजही ऐकण्यासारखा आहे.

0: मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर्म असतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता दानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दिवसाची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू, पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा.

0: का? छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्वपरीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
4: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
5: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
4: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचं कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
0: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
0: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
1: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20+ लहान मोठे तलाव बांधण्यात आले तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
0: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
1: अगदी बरोबर आहे.
0: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
6: गुड मॉर्निंग चित्र. श्रोत्यांनो नमस्कार.
5: विक्रम, आजची जी केस आहे या केस फाईल वरती यांचं वय आहे 39 वर्ष. आपण यांचं नाव बदललंय, दीपाली असं नाव आहे. आता 2 वर्षांपूर्वी त्यांचं युटेरस रिमूव्ह केलं होतं. हे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या वजनामध्ये 16 ते 17 किलोची वाढ झाली होती. प्लस त्यांना थायरॉइडची गोळी चालूच होती आणि या सगळ्यामुळे अर्थातच वजन कंट्रोलमध्ये येत नव्हतं. 95 किलो वजन झालं होतं.
6: आजकाल अनफॉर्च्युनेटली दीपाली मॅडम सारख्या बऱ्याच केसेस यायला लागल्यात की लाईफस्टाईल बरोबर नसल्या कारणाने किंवा व्यायामाचा अभाव असल्या कारणाने किंवा आणखीन काही कॉम्प्लिकेशन्समुळे बायकांना पिरियड्सचे खूप त्रास होतात. आता दीपाली मॅडमचं असं होत होतं की त्यांना युटरस रिमूव्ह करण्याचं कारण त्यांचं असं होतं की त्यांना पिरियड जेव्हा यायचे तेव्हा ते 20-25 दिवस थांबायचेच नाही. मग खूप जास्त ब्लड लॉस व्हायचा, हिमोग्लोबिन कमी व्हायचं आणि त्याकरता मेडिकेशन घेऊन देखील नंतर ते थांबत नव्हते त्यांचे पिरियड्स. आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही युटरस रिमूव्ह करून टाका ह्या त्रासातनं दर महिन्याला जाण्यापेक्षा. तर त्यांनी युटरस रिमूव्ह केलं, तो त्रास त्यांचा थांबला. पण दुसऱ्या बाजूला असं झालं की युटरस रिमूव्ह केल्यानंतर जो काही हॉर्मोन इम्बॅलन्स शरीरामध्ये त्यांच्या झाला असेल त्याच्यामुळे त्यांचं वजन झपाट्याने वाढायला लागलं आणि लिटरली 2 वर्षात 16 ते 17 किलोनी त्यांचं वजन वाढलं. म्हणजे त्यांचं वजन आपल्याकडे जॉईन झालं तेव्हा माझ्यामध्ये 95 kg होतं आणि 2 वर्षापूर्वी हेच त्यांचं वजन 75 ते 80 होतं. त्यामुळे त्यांना त्याचं टेन्शन यायला लागलं होतं की एका बाजूला वजन वाढतंय, वजन कमी करण्याचा मार्ग काही सापडत नाहीये. आणि अजून एक त्यांच्या बाबतीत थोडासा इश्यू म्हणजे त्यांना हायपोथायरॉइड होताच, म्हणजे थायरॉइड करता त्यांचं मेडिकेशन चालू होतं. पण त्यातली चांगली गोष्ट अशी की थायरॉइडचं मेडिकेशन जे काय त्या खात होत्या तर ते खाऊन त्यांच्या थायरॉइड लेवल नॉर्मल होतं. त्यामुळे त्याचा काही जास्त इश्यू नव्हता.
5: ओके. पण वजन तर कमी करणं गरजेचं होतं. या सगळ्यासाठी तुझ्याकडे आल्या त्या, तू काय काय सांगितलंस ते ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9031135000 9031135000 90111 32500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण दीपाली मॅडम यांची केस डिस्कस करतो.
6: बरोबर आहे. तर प्रत्येक क्लायंट आपल्याकडे आल्यानंतर मी 3 गोष्टींकडे नेहमी बघतो. ती व्यक्ती दिवसाभरात काय खाते, कधी खाते, मी त्या व्यक्तीचं डाएट. नंबर 2, ते व्यक्ती व्यायाम करते का नाही, कुठल्या पद्धतीचा व्यायाम आणि कितपत व्यायाम होतो आणि किती वर्ष सलग व्यायाम करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची रात्रीची झोप व्यवस्थित वेळेला आहे का. तर ह्याच 3 गोष्टी मी दीपाली मॅडमच्या बाबतीत त्यांना विचारल्या तर त्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आजकाल 90% लोकांमध्ये नसते तर ती त्यांची अशी होती की बरेच वर्ष गेले रात्री 10 झोपून सकाळी 6 उठतात.
5: अच्छा.
6: आणि ती तो एक खूप मोठा फॅक्टर असतो.
5: तुला काही विशेष करायचं नव्हतं, त्यात
6: विशेष काही करायला लागत नव्हतं. आणि आता दुसरे 2 जे फॅक्टर्स होते ते त्यांचे जरा गडबडलेले, म्हणजे सकाळी नाश्ताच करत नव्हत्या, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर 3 ते 4 कप चहा दुपारच्या जेवणाच्या आधी, त्यानंतर डायरेक्ट दुपारी जेवण आणि मग त्यानंतर संध्याकाळी असंच काहीतरी बाहेरचं खाल्लं तर नाहीतर नाही आणि मग डायरेक्ट रात्री जेवण, असा काहीतरी प्रकार होता. आणि सर्वात मेन त्यांचा इश्यू असा होता की क्विक वर्ष त्यांनी व्यायाम केलाच नव्हता तर त्यामुळे घरात जे काही काम होतं ते सोडून त्यांच्या शरीराला ऍक्टिव्हिटी ऍज सच काहीच नव्हती. होते हाऊस वाईफ आणि त्यांना मी व्यायामाचं बेसिकली महत्व समजावून सांगितलं. त्या मला म्हणलं फक्त चालून चालेल का, तर मी म्हणलं नाही फक्त चालून तुम्हाला चालणार नाही, सर्वांगी व्यायाम तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यात सुद्धा कार्डिओ वॅस्क्युलर एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबल एक्सरसाइज, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये पाहिजेत. आणि ते त्यांना पटलं आणि मग त्या फॉलो करायला लागल्या. आज आपण रिझल्ट त्यांचा बघितला तर आज त्यांचं 4 महिन्यात 13 किलोनी वजन कमी झाले. म्हणजे 95 वर त्यांचं 82 ला तर 4 महिन्यामध्ये आलेलं आहे वजन कमी. आणि त्यांचं आयडियली वेट साधारण 65-66 kg पाहिजे. ते यायला ऑफकोर्स वेळ लागेल पण मेन म्हणजे 3 महिन्यातच त्यांना हा कॉन्फिडन्स आला की आपलं वजन कमी होऊ शकतो, जो त्यांना अजिबातच आधी नव्हता.
5: नक्कीच. याबरोबरच आज वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा अशाच गप्पा. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
7: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.

विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची ही रचना होती.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10 बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे, तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंप

0: त्यातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआरई ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया पुष्पा रानडे यांना.

भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकले. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरुन मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला. पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली.
हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता.

शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपर फुटीवरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं

0: पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोत्यो नमस्कार, आपण विविध भारती सेवेचं प्रसारण ऐकत होता. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.906 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948, अर्थात 27 जून 2026. सायंकाळचे 5 वाजले आहेत. या प्रसारणात मी अंगनेल आपणा सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 आपण ऐकू शकाल गावखेड्यातून न्यूज रूम तगतचो प्रेरणादायी प्रवास याविषयी जुईली पांगम यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत, तर 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. या दरम्यान रात्री 7:15 साप्ताहिक समालोचन आणि 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ही होती रूपरेषा आज.

सारीत होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. म्हणतात ना, पाऊस फक्त आकाशातून पडत नाही, तो जुन्या आठवणींच्या कप्प्यातूनही बरसतो. जेव्हा या पावसाला संगीताची साथ मिळते, तेव्हा प्रत्येक थेंब एक गाणं बनतो. चला तर मग आजच्या रिमझिम संध्याकाळी सुरुवात करूया एका अशा गाण्याने, ज्याने पडद्यावर आणि प्रेक्षकांच्या मनात दोन्हीकडे आग लावली होती. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातली ती जादू, आनंद बक्षी यांचे शब्द, विजू शहा यांचं संगीत, अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा मोहरा चित्रपटातलं हे गाणं.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, काल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर।
3: जेव्हा आकाशात काळेबोळ ढग दाटून येतात तेव्हा मन मोरासारखं नाचू लागतं, आणि अशातच जर आपण मेघाला साथ घातली नाही तर पाऊस कसा पडणार। चला तर मग थेट जाऊया 80s प्यासा सावन या चित्रपटातलं जितेंद्र आणि रीना रॉय यांच्यावर चित्रित झालेलं, सुरेश वाडकर, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे सदाबहार गाणं।

0: आणि अगदी तुमका सांगू तर माका बातमी बितमी अजिबात आवडायचे ना. पत्रकारितेतलो प म्हणजे काय होय आमका माहिती ना.
1: स्वप्न मोठं असत तर वाट किती कठीण असली तरी यश गावतलाच.
0: पहिलोच माझो व्हॉइस ओव्हर माका आठवता, मी 1000 त्याच्यातले चुका केलेले होते. एक वाक्य मागा देवा बोला.

0: जमतना होता।
1: एक साधी विद्यार्थिनी ते यशस्वी न्यूज अँकर आणि मुख्य उपसंपादक ह्यो त्याचो प्रवास सहज नाही होतो।
0: तुम्ही शब्द काय उच्चारता, तुम्ही काय बोलता, तुम्ही कसा प्रेझेंट करता, ह्या सगळ्या लोक बघत असतात।
1: या आवाजामागची मेहनत, संघर्ष आणि यशाची कहाणी जाणून घेऊची तर ऐका जिल्ह्यातलाच नाही तर कोकणातला पहिला मालवणी न्यूज रीडर जुईली पांगम हिची विशेष मुलाखत गाव खेड्यातून न्यूज रूम पर्यंत। संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड। श्रोत्यांनो नक्की ऐका, शनिवार दिनांक 27 जून 2026 सांच्या 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
2: क्या बात है, मेघारे मेघा ऐकलं की असं वाटतं आपणही त्या काळ्या ढगांशी गप्पा मारतोय। श्रोते हो, आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते फक्त गाणं नाही तर पावसाच्या संगीताचा एक मास्टरपीस आहे। 60s काळाबाजार या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी गायलेलं हे गाणं ऐकूया आणि भूतकाळात हरवून जाऊया।

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: रिमझिम के ताराने खरोखरच मन तृप्त करून गेलं. पण मित्रांनो, या पावसाचं आणि पाण्याचे कितीतरी रंग आहेत ना. कधी हे पाणी डोळ्यातून आसू बनून वाहतं, तर कधी नद्यामधून जीवन बनून धावतं. चित्रपट शोरमध्ये मनोज कुमार यांनी पाण्याचं हेच रूप खूप सुंदर रीतीने मांडलं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, लता मंगेशकर आणि मुकेशजींचा तो काळजाला भिडणारा आवाज, ऐकूया हे अर्थपूर्ण गाणं.

पाण्याचं महत्त्व काय हे या गाण्याने आपल्याला नक्कीच पटवून दिलं. पण मित्रांनो, पाऊस नेहमी संत आणि शांत नसतो. कधीकधी तो एखाद्या वादळासारखा येतो आणि जेव्हा प्रेमात पडलेली दोन मनं या वादळात एकत्र येतात तेव्हा संगीत कसं असतं. आर डी बर्मन या जादूगाराने बेताब या चित्रपटात ते करून दाखवलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया.

0: या सोबतच आपला आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता आपण ऐकूया गावखेड्यासून न्यूजरूम तगचो प्रेरणादायी प्रवास याविषयी जुईली पांगम यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष मुलाखत कार्यक्रमात मी निलेश जोशी तुमचं अगदी मनाकाळजापासून स्वागत करतो. मंडळी, असा म्हटला जाता की जय इच्छा थै मार्ग. एखादा स्वप्न अगदी मनाकाळजापासून बघितला आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली तर यशाचा हायवे आपसुकच मोकळा होता. पण ह्या कसा होता तुमका माहिती करून घ्यायचा तर आज आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही निमंत्रित केला अशाच एका ध्येयवेड्या, जिद्दी आणि कर्तृत्ववान चेडवाक. ग्रामीण भागातल्या या मुलीन केवळ इच्छाच धरूक नाही तर आपल्या आवाजाच्या आणि कौशल्याच्या जोरावर न्यूज रिडिंग आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला स्वतःचा एक वेगळा स्थान निर्माण केलं. एका नामांकित खाजगी न्यूज चॅनलमध्ये न्यूज अँकर आणि मुख्य उपसंपादक म्हणान गेला एक दशक त्यांना आपलं एक वेगळं ठसं उमटवल्यानं. 10 वर्षापूर्वी त्याच न्यूज चॅनलमध्ये फक्त व्हॉइस ओव्हर शिकायच्यासाठी इलेला आणि आता त्याच न्यूज चॅनलमध्ये मुख्य उपसंपादक

0: उत्पादक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पेलणारा जिल्ह्यातला नाही तर पूर्ण कोकणातला पहिला मालवणी न्यूज रीडर जुईली पांगम आपल्यासोबत असा. जुईली, तुझं आमच्या स्टुडिओत अगदी मनाकाळजापासून स्वागत.
1: धन्यवाद सर.
0: जुईली, असं म्हणतात की लहान असतानाच आपण कोण व्हायचा त्याची स्वप्न बघत असतो, तर तुझा असा काय झाला होता काय, म्हणजे तू आता जा काय करतस तास तुका करूचा होता, पण त्याच्या आधी तुझा गाव, तुझा परिवार, तुझं शिक्षण याविषयी ऐका गावडा.
1: तुम्ही आता बरीच ओळख करून दिलात आणि त्याच्यातनं बरेच मुद्देसुद्धा स्पष्टच झालेले असत. मी मूळचा आरोस गावचा, आरोस दांडेली माझा गाव सावंतवाडी तालुक्यातच पडतात, जवळपास सावंतवाडीतून 16 किलोमीटर ह्या लांब असा. माझ्या घरात आई बाबा आणि मोठो भाव, आम्ही 4 जण राहतो आणि सध्या मी कामामुळे म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करत असे, जसं तुम्ही म्हटलात की न्यूज चॅनलमध्ये काम करते, तर मी त्याच्यामुळे आता सध्या वाडी गिरवत असे. माझं शिक्षण झाला BSc झूलॉजीमधून. होय होय होय, सायन्स. त्याच्याबद्दल मी सांगतलेच नेमक्या काय झालं आता. आणि आता मी पुन्हा एकदा जर्नलिझममध्ये ग्रॅज्युएशन केलंच आहे, त्याच्यामुळे मी डबल ग्रॅज्युएट पदवी लावू शकते. तर गेली 10 वर्ष झाली मी या न्यूज चॅनलमध्ये काम करत असे.
0: जुईली, तू आता एका नामांकित खासगी न्यूज चॅनलमध्ये काम करत असे, पण तुझं शिक्षण तू म्हटलंस की तुझ्या आरोस गावामध्ये झाला, काय सांगशील, 10वी 12वी खै केलंस तू?
1: हा, माझी 10वीपर्यंतचा जो शिक्षण झाला म्हणजे अगदी पहिलीपासून तर 10वीपर्यंत ह्या माझ्या गावातच, आरोस गावातच झाला असा. आणि ती शाळा माझ्या आजोबांनी बांधलेली त्या काळात, म्हणजे माझे आजोबा भाऊ पांगम, त्यांचं नाव आनंद, त्यांना सगळे प्रेमान लाडान भाऊ म्हणतात, तर त्यांच्यानी ती बांधलेली शाळा विद्याविहार इंग्लिश स्कूल आरोस बाजार म्हणा, 10वीपर्यंतचं थै शिक्षण झालं. आणि मी 11वी 12वीमध्ये RPD मध्ये शिकलंय, तिकडे 11वी 12वी म्हणून मी तिकडे सायन्स घेतलंय. आणि त्याच्यानंतर पुढचा जा ग्रॅज्युएशन होता झूलॉजी मधला, तर आम्ही SPK कॉलेजमध्ये सावंतवाडीमध्ये घेतलंय. तर त्याच दरम्यान असं झालं की माका माझ्याच एका नातेवाईकांनी असा सजेस्ट केला, त्यांचं नाव कल्पना बांदेकर, तुम्ही त्यांचं नाव ऐकान अशातच, प्रसिद्ध लेखिका अभिनेत्री म्हणा. तर आम्ही एक वर्कशॉप केलेलो आणि माझे जे RPD तले सर होते भोसले सर म्हणून, तर त्यांच्यानी माका असा सुचवलेला की आम्ही एक वर्कशॉप घेतो सो, कार्यशाळा घेतो सो, आणि ती अशी आवाजाची कार्यशाळा म्हणा ना असा, तू जो आवाज बोरवा, तू चांगला बोलतोय, तर तू एक काम कर, तू तिकडे जा आणि त्या अटेंड कर ती शाळा कार्यशाळा. तर मी 11वीत असताना ती कार्यशाळा गेलंय तिकडे आणि त्या सगळ्या बघलंय आणि काय काय चालतं या सगळ्या झाल्या. आणि तिकडेच माझी ओळख पुन्हा एकदा माझ्या त्या कल्पना बांदेकर यांच्याशी झाली. तर त्यांच्याबरोबर ओळख झाली आणि त्यांच्यानी मला सजेस्ट केला असा असा एक न्यूज चॅनल येत असा, आपल्याकडचा पहिलाच लोकल असा न्यूज चॅनल आहे आणि तू तिकडे ट्राय करून बघ. तर मी गेलाय थंय सर आणि ऑडिशन दिलंय माझी. तर पहिल्यांदा माका असा तिकडे पहिली प्रतिक्रिया त्यांची अशी होती की तू जरा बालिश दिसतस आहे आणि कसा बारीक बिरीक होतोय आवाज आहे तसो तसोच होतो बारीक बिरीक असो. त्याच्यामुळे त्यांच्यानी म्हणाला अजून तू काही वर्ष काम कर तुझ्यावर आणि तू पुन्हा आमका भेट किंवा नंतर आपण बघूया. हो, पहिलो माझ्याबद्दलची त्यांची रिएक्शन होती. त्याच्यानंतर 12वी माझी संपली आणि 12वी संपल्या मी एका वर्कशॉपसाठी, एका आणखीन एका वर्कशॉपसाठी होतं, तर तेव्हा माझी ओळख आमच्या संपादकांशी पुन्हा एकदा झाली, भेट झाली. आणि तेव्हा ते बोलले की तू ये आपण बघूया कसा काय तू करू मिळता, आता काय तुझ्यात बदल झाले आम्ही समजून घेऊया. तर तेव्हा नंतर मी पुन्हा एकदा त्या न्यूज चॅनल बरोबर जोडला गेलाय आणि तेव्हापासून आतापर्यंत सर्व प्रवास तुम्ही स्वतः बघतात.
0: वा, या लाईन मध्येच जायचा, व्हॉइस ओव्हर करायचा?
1: अजिबात नाही, अजिबात नाही, असं काही मी ठरवक नव्हतं. म्हणजे लहानपणापासून माझी अशी इच्छा होती की माका शिक्षक बनायचा असा.
0: ओके.
1: म्हणजे आमच्या शाळेत सुद्धा ते शिक्षक दिनाक मुला शिक्षक होतात, मग तसा मी शिकवायचंय वगैरे आणि आमचे नंबर काढले जायचे, तर त्याच्यातनं नंबर विंबर योग लागले. आणि पहिल्याच पासून म्हणजे अगदी लहानपणापासूनची माझी आवड होती की माका काही झाला तरी शिक्षक बनायचा असा. पण नंतर नंतर जेव्हा आम्ही या मोठी होग लागलो तसा तसा समजाक लागला की शिक्षक आता काय ह्या नाही असा, नोकरेच गाऊनच नाही, त्यामुळे आता करूचा काय, हो एक नवो प्रश्न येलो समोर. पण त्याचवेळी

0: आधी इतक्या करून त्याची टाळाटाळ सुरू व्हायचे. पण जसा न्यूज चॅनलमध्ये लागलाय तसा तसा ते मी अँकर बघायचंय, माका त्या बातम्यांशी काय पडलेला नाही होता. अगदी तुम्ही असं म्हणा सुद्धा हरकत नाही की पत्रकारितेतलो प म्हणजे काय, होय आमका माहिती नाही. आणि अशा वेळेपासून ह्यो सगळं प्रवास सुरू झाला.
1: तू साधारण त्या न्यूज चॅनल मध्ये पहिले मला वाटतं तू व्हॉइस ओव्हर देऊक सुरुवात केलंस. तुका कॅमेऱ्यासमोर पहिला तू योग नाही होतस, तू व्हॉइस ओव्हर दे होतस. तो पहिलं व्हॉइस ओव्हर तुका आठवता का, आणि तेव्हा काय म्हणजे पोटात कशी फुलपाखरा वगैरे काय फिरावती का?
0: फुलपाखरा म्हणजे आता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष साक्षीदार आहात त्याचे. आपण एकत्रच खरं तर काम केलेलं आणि मला असं वाटतं आमचे तेव्हा धसके सर होते.
1: बरोबर.
0: आणि धसके सरांच्या माध्यमातून माझी तुमच्याशी पहिली ओळख झाली. तर सरांनी वाटतं तुमकाच सांगलेला ह्या उद्यापासून येताला ते का अँकर दाखवा आणि काहीतरी व्हॉइस ओव्हर दाखवा. मला आठवतं मी त्या माईक समोर बसलोय आणि हेरवी मी घरात पेपर बिपर वाचय तर मस्त पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता वाचय. जसो माईक समोर येलो मला घाम फुटाक लावलं, म्हटलं अरे काय होता माझ्या बरोबर. थंय फॅन होते आणि काय काय होता, सगळा खुला वातावरण होता, तरी मला घाम शब्दच जड होऊ लागले, गळो सुकाक लागलो, समजाना काय करू आता काय चाललं आता. तरी स्वतः शांत केलंय, समोर माईक धरलंय आणि पहिलोच माझं व्हॉइस ओव्हर मला आठवता. मी हजार त्याच्यातले चुका केलेले होते, एक वाक्य मागे देवा बोलाक जमत नव्हता. मात्र त्याच्यानंतर स्वतः प्रचंड मेहनत घेऊची लागली, त्याच्यावर काम करूचा लागला. तुम्ही सुद्धा काही टिप्स दिलेल्या, धसके सरांनी सुद्धा त्याच्यातले काही टिप्स दिलेले आणि त्या पद्धतीनं मग हळूहळू प्रॅक्टिस करून ते बदल.
1: साधारण काय आव्हानं असतं व्हॉइस ओव्हर देताना काय वाटतं तुका? तू आता इतकी वर्ष 10-12 वर्ष तू व्हॉइस ओव्हर देत असस, काय वाटतं?
0: नॉर्मल आपण जेव्हा एखादी बातमी वाचतो किंवा आपण एकमेकांबरोबर बोलत असतो तर बोलणं पूर्णपणे वेगळं असतं. पण जेव्हा माईक येतात तेव्हा तो माईक आधी कसो पकडूचो, कसो धरूचो, माझ्या माईक मधलं आणि माझ्यातलं अंतर किती असायचं, इतकी बेसिक सगळा सुरू करूचा लागता किंवा त्याचा अभ्यास करूचो लागता. त्याच्यानंतर मग तुम्ही आवाजातले चढ उतार कसे करायचे, कॉमा किती पॉज घेऊ हो, त्याच्यानंतर फुल स्टॉप इलो तर फुल स्टॉपला किती वेळ थळ ठेवू होया, पुढची लाईन कशी वाचू होई, त्याच्यानंतर कुठलो शब्द महत्वाचा असा, कुठल्या याच्यावर जोर देऊ होयो, हे सगळं आपल्याक समजावं. पुन्हा त्याच्यात भावना सुद्धा तितकेच समजून घेणं गरजेचं असतं. आता समजा एखादी अपघाताची बातमी झाली आणि मी त्याच्यात अगदी उत्साहीपणे ती बातमी दिलं, लोक गाळी नाही घालतले,
1: बरोबर
0: ट्रोल करतले आता, पण त्याच ती भावना समजून त्याच्यातलो गाभो समजून जेव्हा आपण त्या काम सुरू करतो तो व्हॉइस ओव्हर देतो तेव्हा लोकांच्या काळजाक भिडा घाव्या ह्याची पण आपल्याला काळजी घ्यायची. तो टोन पुन्हा महत्वाचा असतो, आता सगळा समजून घेणं ही माका आव्हानं वाटतं.
1: थोडक्यात तुझी जी काही जर्नी होती, तुझा जो काही प्रवास होतो, म्हणजे तू तुझ्यावरच काम करत गेलास.
0: हो हो,
1: असं म्हटलं तर चुकीचा होच ना. व्हॉइस ओव्हर देण्यासाठी तू त्या चॅनल मध्ये गेलस आणि कधी त्या चॅनेलचा चेहरा बनलस, त्याचं न्यूज अँकर बनलस, तर तो प्रवास ऐकू आवडत.
0: हा, आता झाला असा, जसं मी तुमका म्हटलंय की हा सगळा अपघाताचाच प्रवास होतो. 12वी संपली आणि मी पुन्हा एकदा तिकडे येईल आणि या सगळ्याचा श्रेय मी आमचे संपादक सागर चव्हाण सरांका देतात. तर त्यांच्यानी काय केला, तर माझी आवड बघितली, त्यांच्यानी समजून घेतला की हे ह्या काय करू शकता, ह्याच्यात किती कपॅसिटी आहे. आता न्यूज चॅनल म्हणजे तिकडे जबाबदारी येतात.
1: बरोबर.
0: तुम्ही शब्द काय उच्चारतात, तुम्ही काय बोलतात, तुम्ही कसा प्रेझेंट करतात, ह्या सगळ्या लोक बघत असतात. तुमच्यात तो पुन्हा अभ्यास करूची सुद्धा तयारी हवी. तर कदाचित त्यांना ते गोष्टी दिसले असतील आणि त्यांच्यानी मला संधी दिली. झालं असं की मी तिकडे बरेच दिवस 6 महिने होते आणि 6 महिन्यांमध्ये मी त्या सगळं समजून घेत होते की अँकर कसे द्यायचे, तुमची देहबोली कशी असावी, तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर उभ्या राहिल्यानंतर एक पॉज देऊचो असता, ह्या मला खरं तर तिकडे गेल्यानंतरच समजला. नाहीतर मला कॅमेऱ्याच्या समोर राहायची सुद्धा लाज वाटायची. पण ते सुद्धा गोष्टी समजून घेणं महत्वाचं होतं की कॅमेरा समोर कसा उभ्या राहायचा. तर हळूहळू ते गोष्टी समजून घेतलंय, करत गेलंय, तेव्हा सुद्धा आमचा तसाच. आणि आमच्याकडे सुरुवातीक जेव्हा त्या न्यूज चॅनलमध्ये आमचा जो प्रवासच होतो तो मुळातच 2 खोलींमधलो होतो. म्हणजे जी आमच्या सरांची केबिन होती त्या केबिनमध्ये आम्ही समोर पीसी ठेवायचो, पीसीची स्क्रीन होती, 2 माणसं आमका लाईटी पकडायच्या अक्षरशः. आमचं प्रॉम्प्टर वगैरे काय नव्हतं, टेलिप्रॉम्प्टर, पीसेज आमचो प्रॉम्प्टर एक माणूस खालनं स्क्रोल करी समोर ती अक्षरावर वर ढकलत आणि एक कुत्रो पण होतो त्याची आठवण तेवढीच.

0: महत्वाची आहे, म्हणजे जर साऊंड प्रूफ स्टुडिओ व्हिडिओ असले प्रकार काय नाही आमच्याकडे, तर अशा
1: परिस्थितीत
0: तो भयंकर डिस्टर्ब करी, म्हणजे हेरवी तो शांत असायचं पण जसं मी अँकर घेऊन जायचंय त्याचा भुंकण्याचा आवाज सुरू व्हायचो. काय झालं, आम्ही एका अँकर साठी माझ्या मते 10-15 मिनिटं वाट बघू आणि नंतर तो अँकर घेऊ. म्हणजे तुम्ही जरी तुमचा आता फ्लो लागलो अँकर देऊचो तर तो भुंकाचा सुरू करी, आमचं सगळं फ्लो तुटान जाय आणि कॅमेरामन भिजान ह्या व्हायचे फुल चिंब, त्याच्यानंतर जो कॅमेरा पकडलेलो असायचो तो माणूस ह्या व्हायचो आणि अँकर म्हणून मी जेव्हा तिकडे उभ्या असायचो तर मी घामांतर भिजून एकदम अशी परिस्थिती आमची. पण ती मजा वेगळी होती, स्ट्रगल करणं वेगळा होता.
1: तिथपासून आता प्रॉम्प्टर पर्यंत आणि
0: परिपूर्ण स्टुडिओ आणि मी आवर्जून याचा उल्लेख करेन आणि माका त्याचा अभिमान आहे. मी ज्या चॅनलमध्ये केबल चॅनलमध्ये म्हणा तेव्हा केबल चॅनल आणि आता पूर्णपणे डिजिटल मीडियापर्यंतचा हो प्रवास, तर हो आमच्या चॅनलचो पहिलो असो स्टुडिओ असा कोकणातलो जो एकमेव असा आणि ह्याचा माका प्रचंड अभिमान.
1: पहिल्यांदा कॅमेरा समोर उभं राहिलं तेव्हा व्हॉइस ओव्हर सारखी परिस्थिती तशीच तुझी होती. आणि माका एक सांग की पदवी मिळाल्यावर तू जर्नलिझम पण पूर्ण केलंस असं मग अशी म्हटलंस तू, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि नंतर घेतलेला पुस्तकी शिक्षण ह्याच्यामुळे तुझ्या पत्रकारितेच्या दृष्टिकोनात किती फरक पडलो?
0: हा आता काय असतं, जेव्हा ह्या मी पहिल्यांदा डिप्लोमा केलाय खरं तर, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन 12वी नंतर मी हयज राहिलंय आणि मी असं ठरवलंय की माका आता कदाचित ह्या क्षेत्र आवडाक लागला असा आणि मी हा कंटिन्यू करतल असे. बऱ्याच जणांचं असं झालं की बाय तू सायन्स घेतलंय तुका आठवता मा हा ता तू सोडू नको आणि पुढचे धोके तू समजून घे, तुका ह्या क्षेत्रात यश मिळतलाच असं नाही, जोपर्यंत तू ऍक्टिव्ह असाय जोपर्यंत तू तरुण असाय तोपर्यंतच ह्या क्षेत्रात तू टिकू शकते असे सल्ले त्यावेळी इले. पण माका जाणवाक लागला की ह्या क्षेत्रातच मी बरेच गोष्टी करू शकतोय आणि त्यात वेगळेपणा माका दाखवून स्वतःक देऊक मिळतलो, त्यामुळे मी कंटिन्यू केलं. त्याच्यामुळे माझा ग्रॅज्युएशनही सुरू होता आणि त्याचवेळी मी ह्या चॅनलला अँकर म्हणूनही काम करी होते, म्हणजे फक्त मी अँकरच होत आहे. ज्या समोर माका लिहून दिला जायचा आमच्या सब एडिटर कडसूनच तितक्याच मी वाचून दाखवत होते, त्या पलीकडे काय नाही फक्त काय छोटे मोठे गोष्टी मदत बिदत करणं. तर मी जेव्हा ह्या ग्रॅज्युएशन घेतलंय करू आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या समोर असा प्रश्न पडलो की आता मी काय करू, तर एक पर्याय इलो की डिप्लोमा म्हणून असा यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचो, तर तो मी करू घेतला. मग तेव्हा माका पत्रकारितेचा इतिहास म्हणजे काय ह्या समजून येला, कारण त्याच्यात जास्त काय वेगळा नसताच. आणि माझा दुर्दैव असा की त्याचवेळी कोरोना सुरू झालं, म्हणजे आमची एक्झाम आहे ऑनलाईन झाली, त्याच्यामुळे तो एक विषय संपलो. मात्र पुन्हा म्हणजे त्या डिप्लोमा संपल्यानंतर अगदी कोरोनाच्या नंतर मी 2022 पुन्हा एकदा ग्रॅज्युएशन करू घेतलंय. माझा प्रॅक्टिकल खरं तर सुरू होता, म्हणजे लोकांचं असं असतं की पहिल्यांदा ते थिअरी समजून घेतात एखाद्या विषयाची आणि नंतर प्रॅक्टिकल करतात. माझा असा झाला की या चॅनलमुळे माझा प्रॅक्टिकल नॉलेज माझ्याकडे होता, म्हणजे स्क्रिप्टिंग कसे असायचे, हेडिंग किती शब्दांचा असा हव्या, अँकर किती 3 ओळींमध्ये जसा घोळो, व्हॉइस ओव्हर मधले शब्द किती असा, ह्या मला माहितीच होता. ह्या बेसिक होता, म्हणजे जा आपण नेहमी करत होता आणि जा गरजेचा आता. पण इकडे इल्यानंतर माका काय कळला की किती बारकावे आपल्याक समजून घेऊ हव्या, एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी काय करू हव्या, मग त्याचे वेगवेगळ्या अंगान ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून घेणं माका महत्वाचा ठरला. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल बरोबर थिअरी तुमच्याकडे असणं गरजेचं पडतं आणि त्यानंतर तुम्ही मात्र तुमच्यात ती आणखीन एक मॅच्युरिटी येतात, ती समज येतात की आपल्या काय करू हव्या याच्यापेक्षा काय करू नये, हे गोष्टी अधिक स्पष्ट होतात असं मला वाटतं.
1: नक्कीच, बऱ्याच जणांचा तू म्हटल्याप्रमाणे उलटं असतं, आधी ते डिग्री करतात आणि नंतर मग ह्याच्या तरी चॅनलमध्ये त्या अभ्यासाचं ते उपयोग करतात. तर न्यूज अँकर म्हणून काम करताना खयच्या खयच्या गोष्टींचा भान ठेव काय वाटतं तुला?
0: सत्ताड जागृत राहा हव्या पहिला आधी. तुम्ही मी मगाशी सुद्धा म्हटले की आपली देहबोली कशी असावी ह्या आपल्याक माहिती असाव्या. आता काय होता, म्हणजे माका आधी मेकअप बिकअप हे प्रकार जास्त माहिती नव्हते किंवा माका त्याची आवड नाही, त्यामुळे त्या भानगडीत मी जास्त नव्हतंच. पण आत्ता जेव्हा माका समजाक लागला की हो सुद्धा गेटअप किती महत्वाचं असता, त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपला एक आत्मविश्वास कसो वाढता ह्या गोष्टींकडे, किंवा हे सुद्धा गोष्टी आपल्या पर्सनॅलिटी

0: डेव्हलपमेंटसाठी किती गरजेचे असतात ते समजून घेतल्यानंतर मी त्याच्यात बदल केलाय आणि त्या करूक सुरू केलाय. ह्या एक झाला. आणि त्याच्यानंतर न्यूज अँकर म्हणून जेव्हा आपण उभ्या राहतो तर ती शब्दफेक सुद्धा महत्वाची असतात. ते एक्सप्रेशन सुद्धा असावे. आता तुम्ही न्यूज अँकर आहात, तुम्ही काय ऍक्टर नाही असा, त्याच्यामुळे तुमकां त्या ऍक्टिंग करूची नाही असा. तुमकां भावना असतील पण ते भावना पूर्णपणे तुमकां ते दाखवचे नाही. तुमकां एक तटस्थ म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे बघूचं असता किंवा ती मांडणी करूची असता किंवा तुमकां त्या बोलायचं असता, तर त्याचं भान ठेवून मात्र पूर्णपणे काम करूचा लागता.
1: जुईली, तुझ्या नावावर एक खूप मोठं मान असा. सातत्यान मालवणी बातमी सांगणारा तू जिल्ह्यातलाच नाही तर कोकणातला पहिला न्यूज अँकर असे. तर मालवणी अँकरिंग करणं, अस्सल मालवणी भाषेतून बातमी सांगणं, ही आयडिया इली कशी? आणि जेव्हा तू पहिल्यांदा मालवणीतून बुलेटिन वाचलंय तेव्हा प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती?
0: काय झाला म्हणजे आम्ही ना पहिल्यांदा फक्त एक एक बातमी करू. एखादी बाबा काहीतरी वेगळा विषय असतात. आता पावसाळ्यात आपल्याकडे कुर्ले धरतात तर मग तसे काहीतरी वेगळे असे वेगळे बातमी असले की आम्ही ते मालवणीत करू आणि लोकांका तर आवडा. लोकांची अशी प्रतिक्रिया असायची की बाबा तुम्ही मालवणी, आता तुमचं चॅनलच सिंधुदुर्गातलो, तुम्ही सगळे माणसाच मालवणी, असं असताना तुमच्याकडनं मालवणी बातमी आमकां ऐका कशाक नाही गावणार. तर गोव्यात तुम्ही गेलात तर गोव्यावाले आपलो भाषा ती मांडतात आणि गोव्याच्या भाषेत ती ह्या देतात, त्यांचे बुलेटिन असतात, तुम्ही कशा करणार नाही. तर ह्याचा पहिल्यांदा श्रेय देऊ हव्यात आमच्या संपादक सागर चव्हाण सरांका. तर त्यांच्याच संकल्पनेतनं ह्या खरं सुरू झाला. त्यांच्यानी मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की आपल्या आता पुढच्या आठवड्यापासून, त्यांच्यानी एक आमकां डेडलाईन दिली की तुमकां पुढच्या आठवड्यापासून ह्या मालवणी बुलेटिन सुरू करूचा असा. तर माझा असा झाला की मालवणी बुलेटिन कसा काय करतो लो, म्हणजे आधीच आपल्याकडे कामाचा फ्लो इतको हा, त्या सगळा आम्ही कोरोनात सुरू केलेला. तुमकां माहितीच होतं कोरोनात जेव्हा सगळा बंद होता तेव्हा सगळे न्यूज चॅनल आधी पहिले सुरू होते होता. पुन्हा त्याच वेळी एक सोशल मीडिया हो प्रकार आणखीन तुफान चलत होतो. तर त्याच्यामुळे काय झालं की आम्ही जेव्हा पहिल्यांदा बुलेटिन म्हणून तो सुरू केला तर तेव्हा खूपच चांगलं उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळालेलो. आम्ही सगळे साशंक होतो की ह्या कशा पद्धतीने चालू शकता, आम्ही त्याच्यात ट्रोल होऊ शकतो का, किंवा ते शब्द पुन्हा असा घवे मालवणी. कारण बऱ्याचदा काय होतं की आपली जी मालवणी भाषा, आता मी सावंतवाडीतला असाय त्याच्यामुळे माझी मालवणी भाषा ही सावंतवाडीची मालवणी भाषा, पण त्याच कुडाळवालो किंवा मालवणवालो असा तर ते का ती भाषा पुन्हा ह्या असा काय बोलताय, ह्याचे शब्द असे काय, असं पण होऊ शकतं. एखादं मुंबई द्रवंत बघत असा तर ते का ही मालवणी पुन्हा वेगळी वाटू शकता. तर असे बरेच आमच्या समोरचे हा होते. पण सुदैवान आमच्या आता खूप चांगल्या पद्धतीने चालला, ते का खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालो आणि लोकांनी तसे प्रतिक्रिया आमकां दिले आणि आम्ही ता कंटिन्यू केला. काही वर्ष त्याच्यात गॅप पडली आणि पुन्हा ती गॅप आम्ही सोडून आता पुन्हा एकदा आम्ही ता आणला तर ते का सुद्धा तेवढंच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं आणि लोकांची खास आवर्जून कमेंट असता, आता बघा कसा वाटता, आपलं चॅनल वाटाक लागलो, म्हणजे आपलेपणा जो हा ना तो काहीतरी लोकांमध्ये मालवणी भाषेमुळे कनेक्ट झालो.
1: कनेक्ट झालो. जुईली, तू मुलाखती घेण्यात सुद्धा तुझी मास्टरी असा, अनेक मुलाखती तू घेतल्यास आणि मालवणी मधून सुद्धा तू आता मुलाखती घेतस, ह्या कसा काय जमवते? म्हणजे कोणाची मुलाखत घ्यायची असा त्याची पूर्वतयारी वगैरे कशी काय करतस तू?
0: काय म्हणजे अभ्यास होयो पहिलं आधी. आता काही काही गोष्टी अशी असतात की नव्यानंच माझ्या समोर येतात, मग त्याच्यासाठी मी आधी त्या माणसांबरोबर बोलतोय, म्हणजे मी साधारण अंदाज घेतोय की समोरचो माणूस माझ्याशी कसो बोलता, ते काय सांगूचा, तो डाऊन टू अर्थ आहे काय, म्हणजे मी त्याला काही प्रश्न विचारले तरी तो अगदी मन मोकळेपणान बोलू शकता काय, किंवा ते का मग बोलता करूचा लागताला काय. कारण काही जण कशी असतात जेव्हा समोर असल्यानंतर ती भरभरून बोलतात, पण जेव्हा कॅमेरा समोर येतात तेव्हा मात्र पूर्ण वेगळा असतात. म्हणजे ती एका शब्दात एका वाक्यात उत्तर देऊन टाकतात, आपल्या एक तसं चालणार नाही, त्यांका आता बोलता करूचा लागता. मग पहिल्यांदा त्यांच्या बरोबर मी माका तरी असं वाटतं बरोच वेळ देते, एकतर आधी पहिल्यांदा फोनवर बोलतोय किंवा ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बरोबर साधारण 15 ते 20 मिनिटं मी बोलतेच बोलते, म्हणजे त्याच्यातनं माका एक अंदाज येतात की ह्या माणसाशी माका कसा बोलायचा, तर तो मी एक अभ्यास करते. त्याच्यानंतर मग बऱ्याचदा असा होता की उत्स्फूर्त मुलाखत, आता तुम्ही सुद्धा मागे म्हटलेल्या आहेत की मी प्रश्न विश्न काय सांगूचं ना जा आता उत्स्फूर्त, कारण त्याच्यातनं ता फ्रेशनेस कायम राहता. तर माका सुद्धा ता

0: बरोबर वाटतं, पण काही जण अशी पण असतात की त्यांना ते प्रश्न सांगूचे लागतात. मग एक ढोबळ मनात मी सांगतोय, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना सांगते की साधारण आपल्याक असाच काहीतरी करूचा, असाच बोलायचा, असा करून मी त्या करते. पण कधी कधी काय होतं की असे बरेच गोष्टी असतात, आपण आधी पूर्व अभ्यास म्हणून करतो एखाद्या व्यक्तीचो, त्याची हिस्ट्री काय, तो काय करता आणि आता त्याचे प्लॅन्स काय, आपण समजून घेत असतो. पण मुलाखतीच्या वेळी ना भलतेच विषय आपल्या समोर येतात, म्हणजे आपण कधी कधी प्रश्न काढतो, पण ते प्रश्न काढतो आणि ती मुलाखत जेव्हा आपण घेतो प्रत्यक्ष, तेव्हा त्याचं पूर्णपणे ह्याच बदलून जातं, मोडच चेंज होतं. म्हणजे जे प्रश्न असतात ते बाजूकडे जातात आणि बोलण्यात ना जा एक वेगळी माहिती असते ती त्या निमित्तांसमोर येता. आणि मुळातच आधी माका लोकांबरोबर बोला खूप आवडता, तुमका आता त्याचा अनुभव येतच असतो, त्याच्यामुळे तर होऊन जाता.
1: जुई, तू स्वतः एक ग्रामीण भागातून येऊन आपलं स्वतःचं एक वेगळं ठसो निर्माण केलं असं आहे आणि त्याबद्दल तुझे अनेक ठिकाणी सत्कार सुद्धा झाले, सन्मान सुद्धा झाले, त्याबद्दल ऐका गावडात.
0: आता लोकांचा ह्या प्रेम देतात ना, होच खरं माझ्यासाठी मोठं सन्मान असा. जेव्हा मी माझं काम करून स्टुडिओच्या बाहेर जातोय, बाजारात जातोय किंवा लोकांमध्ये असतंय, जेव्हा ती माका आवर्जून सांगतात ना लोका की तुझा आम्ही बुलेटिन रोज बघतो, किंवा जेव्हा तू बातमी देतय तेव्हा आम्ही आवर्जून तुझा ह्या बघतो, तर हीच मोठी माझ्यासाठी खरं तर म्हणायची पोचपावती असत, किंवा माझ्यासाठी हो मोठो सन्मान आहे आणि हा प्रेम शेवटपर्यंत रवानदेच ही अपेक्षा आहे माझी. पण माका आता पहिलो जो म्हणजे मी मालवणी बुलेटिन जेव्हा करू सुरू केलंय तेव्हा आपले रील्स मालवणीचं जो पहिलो अवॉर्ड शो सुरू झालेलो, तर तेव्हा त्यांच्यानी ह्याची दखल घेतल्यानी आणि माका तो सन्मान दिल्यानी, आणि माका असं वाटतं तो सन्मान तुमच्या हस्ते झालेलो होतो, तर तो माझो पहिलो म्हणजे ती दखल घेतलेली पहिलो क्षण. त्याच्यानंतर डॉक्टर पाटकर सरांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ एक ह्या देतात, ते पुरस्कार देतात, तर त्याच्यासाठी माझी निवड केलेली आणि आमचे माझे सहकारी उपसंपादक भगवान शेल्टे यांची सुद्धा निवड तेव्हा केलेली. तर तो माझो एक पहिलो सत्कार म्हणजे मराठी वृत्त निवेदनासाठी जो तो सत्कार होतो, असे हे दोन कायम आठवणीत राहणारे हे सन्मान सत्कार आणि असे बरेच झाले बऱ्यापैकी. आता मला पटकन ते सगळे आठवत नाही.
1: नक्की, म्हणजे आठवणत नाही हे खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे तू सत्कारासाठी काम करणच नाही, सत्कारासाठी काम केलं तर ते आठवतच बऱ्याच वेळा, तू काम करत राहतच सत्कार होत जातात, ही खूप मोठी गोष्ट असा. जुली, आता माका सांग की एक यशस्वी न्यूज अँकर आणि उपसंपादक म्हणून आता नवीन जी मुलं येतात या क्षेत्रात, तर त्यांना तू काय सांगशील? मुळात अधिक कमी येतात, आपल्याकडची मुलं तर खूप कमी असत, काय भियातात ती या क्षेत्रात येऊ, काय सांगशील आणि त्यांना तू काय सल्लो दिशील?
0: नाही, मागत ना थोडासा वेगळा चित्र वाटतं असा सध्या. म्हणजे ह्या डिजिटल मीडियामध्ये आपण जर बघला तर आता मुलांना डिजिटल मीडियामध्ये कदाचित त्यांना असं वाटत असत की आता इकडे आपण कमी वेळात जास्त आपल्या प्रसिद्धी मिळू शकता असा त्यांचा ह्या असू शकता, किंवा बाबा टेली प्रॉम्प्टरच्या समोर रवानच आपल्या आता अँकर देऊचे असत एवढाच त्यांना कदाचित वाटत असत, पण त्या तसा नाही असा. पण परिस्थिती मागे थोडीशी बदललेली दिसता, म्हणजे मुलांचा प्रमाण ना जास्त असा या क्षेत्रातला कम्पेअर टू मुली. पण काय कसं असतं की तुमका सातत्यानं हयसर काम करूचा लागता, तुम्ही दोन दिवस काम केलात, तुम्ही एका वर्षापूर्वी काहीतरी करून ठेवलेलात आणि त्याच्यामुळे तुम्ही हुरळान गेलात असा होसा नाही, तुमका सातत्यानं त्याच्यावर काम करूचा लागताला, मुळात आधी तुमचा अभ्यास असा होय त्या त्या विषयासंबंधीचं वाचन असावं, तरच तुम्ही अगदी म्हणजे आता एखाद्या उपसंपादकांना लिहून दिलात पण त्या जर चुकीचा असतात तर ते चुका ह्या सुद्धा तुमका थैरवान समजान येऊ हव्या. आणि जर आपण म्हणतो की उत्स्फूर्तपणा जो असता आपल्या हजरजबाबीपणा जो आपण म्हणतो तो तुमच्यात असा गोळ. आता जेव्हा तुम्ही अँकर म्हणून बसतात तर तेव्हा जेव्हा लाईव्ह अपडेट देऊचे असतात तर तेव्हा काय असतं की तुमच्या समोर टेलिप्रॉम्प्टर नसता, तुमका ती विषय आधी काय आहे तो माहिती असा गोळ. आणि जर तुम्ही पत्रकारिता ह्या जर क्षेत्र निवडत असाल तर मात्र तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी माझ्या करिअरच्या सुरुवातीकच तो माका धडो मिळाला तो म्हणजे पेशन्स, संयम, हे मात्र तुमच्याकडे असा घ्यावे. पण जर तुम्ही तुमच्यात सातत्य ठेवलात, तुमच्या स्वतःवर मेहनत

0: घेतलात आणि काहीतरी वेगळा अभ्यास करूची जर तुमच्यात आवड असत तर या पत्रकारितेचं क्षेत्र खूप मोठा आणि याची दारं तुमच्यासाठी खुली असत.
1: वा, मला वाटतं जे नवीन येणारे जे मुलगे मुली जे का असतील ते याचं नक्कीच विचार करतील. श्रोत्यांनो, जुईली पांग, आरोससारख्या एका लहानशा खेडेगावातून सुरू झालेला हो प्रवास जिद्द, चिकाटी आणि भाषेवरच्या प्रेमाच्या जोरावर कसो यशस्वी होऊ शकता हे तुमकां समजलं असतालाच. जुईली, तुझी जिद्द आणि तुझो कॅमेऱ्यासमोरचा तो आश्वासक चेहरो येणाऱ्या अनेक तरुणांका दिशादर्शक ठरतलो. आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येलस आणि तुझो यो अगदी प्रेरणादायी प्रवास आमच्या श्रोत्यांसोबत शेअर केलंस त्याबद्दल तुझे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद सर. या सगळ्याचं श्रेय मी माझ्या पूर्ण टीमलाच देतले आणि विशेषतः आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सरांका देतले. त्यांच्या माध्यमातनं माका ही संधी मिळाली आणि त्या संधीचा माका असं वाटतं काही प्रमाणात मी सोना केलंय. अजून बरोच पल्लो गाठूचो असा, पण त्याच्यासाठी सगळे आमचे जे प्रेक्षक असतात ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे, घरातली असत, नातेवाईक असत, पण काम करणारे, कामावर असणारे जे आजूबाजूचे सहकारी आहेत ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि आमची टीम म्हणून जा काय असा, टीमवर्क म्हणून जा काय, तर त्याच्याचमुळे माका आज ह्या सगळ्या क्षेत्राचा अनुभव घेऊक ही संधी मिळता, तर त्या सगळ्याचेच मी आभारी आहे. आणि तुम्ही या आकाशवाणीच्या या माध्यमावर माका बोलवलात, एक म्हणजे कायम मी इतरांचे इंटरव्ह्यू घेते, आज माका बोलायची संधी तुम्ही दिला तर त्याच्यासाठी मी तुमचेही आभार मानते. धन्यवाद.
1: खरंच जुईली, तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुका अगदी मनाकाळजापासून खूप खूप शुभेच्छा.
2: श्रोते, आताच आपण ऐकलात गावखेड्यासून न्यूजरूम तगतचो प्रेरणादायी प्रवास याविषयी जुईली पांगम यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: आता ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा ताल लयींचा संस्कृतीचा सुरेल लोकवारसा लावणीची थिरकती चाल फुगडीची लय पोवाड्याचा जोश गोंधळ गीतांची रंगत संगत लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍपवर.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर.
2: यानंतर ऐकूया प्रमिला दातार यांच्या आवाजात उमाकांत कानेकर यांचं गीत, संगीतकार दत्तराज खोत.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: आता ऐकूया मिलिंद शिंदे यांच्या आवाजात मदन वाघमारे यांचं गीत, संगीतकार भूमानंद बोगम.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz आणि News1 AIR या मोबाईल ॲपवर.
1: यानंतर ऐकूया माधुरी पुरंदरे आणि सहकारी यांच्या आवाजात शाहीर बापूसाहेब घराळ यांचं गीत, संगीतकार राम कदम.

आकाशवाणीचे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, एक नजर टाकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर. सकाळी 5:51 अस्मितावाहिनीचे प्रसारण ऐकू शकाल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम. 11:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला हृदय संवाद आणि या संवादाचा मराठी अनुवाद संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन आणि घ्यावयाची काळजी याविषयी तारकर्ली येथील जीवनरक्षक गणपत मोडकर यांची श्रीपाद काळेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:00 हिंदी बातम्या. 6:05 लोकसंगीत तर 6:25 सोमवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते 11:10 अस्मितावाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 8:00 मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आणि 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर ही होती उद्या

प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आपण ऐकूया आजचा सुविचार. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब आणि खडतर असतो. साने गुरुजी. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता आपण ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात कल्याण इनामदार यांचं गीत, संगीतकार केदार प्रभाकर.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे, एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आमच्या प्रसारणसभेत मी अंगनेल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत एकनाथांचा अभंग, संगीतकार राम फाटक.

0: शुक्रवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना, संगीतकार मधुकर पाठक.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात संत गोसावी नंदन यांचा अभंग, संगीतकार बाळ भरवे.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: आता ऐकूया देशभक्तीपर गीत मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या स्वरात। गीत आहे कैफी आझमी यांचं, संगीतकार मदन मोहन।

या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 109.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. या दरम्यान रात्री 7:15 साप्ताहिक समालोचन आणि 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे प्रसारण आपण ऐकू शकाल. आता आपण ऐकूया अस्मिता वाहिनीचे प्रसारण. याबरोबर मी आग्नेल आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
5: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
0: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा, असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
6: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
7: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
6: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
8: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
6: पण मग अशा वेळी करायचं काय?
9: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
6: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
10: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
11: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखापरीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्यं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जूनपासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे

0: दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे नाशिक रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी बाकांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोक प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान

0: परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आत्ताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
0: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईलवर बोलण्याचा आनंद घ्या.
1: मोबाईलवर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम सादर करत आहोत, माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ शके 1948 अर्थात 27 मार्च 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्ती काळात पशुपालकांनी घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर अंशुमन कार्ले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, नैसर्गिक आपत्ती काळामध्ये पशुपालकांनी घ्यायची जी काळजी आहे हा आजचा आपला विषय आहे. आता बघतोय आपण, पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही वेळेला जास्त पाऊस येतो आणि जास्त पाऊस झाला की पुरासारखी परिस्थिती उद्भवते किंवा अजूनही काही वेगळ्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. तर या आपत्तीला कसं तोंड द्यायचं किंवा यामध्ये काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे पशुसंवर्धन विभाग पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अंशुमन कार्ले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे पशुधनाच्या व्यवस्थापनावर जो होणारा परिणाम आहे तर काय सांगाल तुम्ही याविषयी?
2: सर्व पशुपालकांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पावसाळा येऊ घातला आहे. तर पावसाळा असतो किंवा नैसर्गिक आपत्ती असते त्यामध्ये काय असतं की पशुधनाचे विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. या कालावधीमध्ये वातावरणात बदल होतो आणि त्यामुळे रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे उत्पादकतेवरती त्याचा परिणाम होतो. आणि यामुळे पशुपालक आणि जे कुक्कुट पक्षी पालक वाले असतात त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा व्यवस्थापनेवरील कामांचा ताण वाढतो.
1: अच्छा.
2: पशुधनातील रोग प्रादुर्भाव आणि उत्पादकता घटल्यामुळे कुक्कुट व पशुपालकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
1: आता सर, या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जी काळजी घ्यायची असते पशुपालकांनी, तर यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे प्रामुख्यानं?
2: यामध्ये पावसाळ्यात अनुषंगिक मध्ये अतिवृष्टी, गारपीट, वीज पडणे, पूर परिस्थिती या आपदा मध्ये पशुधनाची काळजी आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. पावसाळ्यात अनुकूल वातावरणामुळे विविध रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते आणि यामध्ये मग पशुधनाची त्यांच्या निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैव सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते.
1: अच्छा. सर, आता तुम्ही उल्लेख केलात की निवारा, चारा किंवा पिण्याचं पाणी आहे, आरोग्य आहे, तर निवाऱ्याबद्दल आपण बोलायचं म्हणलं तर काय सांगता येईल?
2: बघा, जसं माणसाची प्राथमिक जी गरज आहे अन्न, वस्त्र आणि निवारा, यात पशुधनामध्ये देखील निवारा हा फार महत्वाचा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पशुपालकांनी आवर्जून जो काही निवारा आहे पशुधनाचा त्याची डागडुची करणं आवश्यक आहे. कुठे पाणी गळणार नाही, भिंत डासणार नाही, शेडवरती एखादे वृक्ष पडणार नाही किंवा त्याची फांदी पडणार नाही याची डागडुची ही त्यांनी अवश्य करून घ्यावी.
1: बरोबर.
2: तसेच आवश्यक असल्यास धोकादायक वृक्षांची छाटणी करणे, निवारा नसलेल्या एखाद्या पशुधनाची निवारा तयार करणे, गोठ्यामध्ये ओलावा राहणार नाही यासाठी चुन्याची फक्की मारण्यासाठीची व्यवस्था त्याने करावी.
1: अच्छा.
2: तसेच जो गोठा आहे जनावरांचा त्याच्या नजीक जर एखादे वीज रोधक यंत्र त्यांना जर बसवत आले तर ते त्यांनी बघावं. आणि त्याच गोठ्याच्या आजूबाजूला जर एखादं उंच झाड असेल, उंच लोखंडाचे धातूचे वस्तू असतील तर अशा वेळी त्यांची फेन्सिंग किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की विजेच्या तारा, खांब, त्यांचे संयंत्र हे पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये फार धोकादायक हे पशुधनासाठी व मानवासाठी ठरू शकतात.
1: बरोबर, नक्कीच. आणि आता चाऱ्याविषयी आपण जर बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
2: बघा, पावसाळ्याच्या तोंडावरती महाराष्ट्रात सुका चारा तसेच हिरवा चाऱ्याची चणचण असते. तर याचा पूर्वनियोजित करून सुक्या चाऱ्याची साठवणूक तसेच उपलब्ध असल्यास हिरवा चारा जो असतो त्याची देखील साठवणूक पशुपालकांनी करावी. कारण की जेव्हा पावसाळा सुरुवात होते त्यावेळेस नव्याने जो हिरवा चारा परिसरामध्ये उपलब्ध होतो त्याच्यामध्ये HCN, नायट्रेट यासारखे विषबाधाधारक जे नैसर्गिक रसायन त्यांच्यामध्ये असतात. कारण की ते कोवळे असतात आणि यामुळे जनावरांना हगवण तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहसा ज्यावेळेस अतिवृष्टीचा इशारा दिला असेल त्यावेळी त्यांनी जनावरांना मोकळे सोडू नये. तसेच हिरवा चारा हा कापून त्यांना दुसऱ्या दिवशी दिलेला हा योग्य असतो. शक्यतो जो भिजलेला चारा असेल तो सुका असो किंवा हिरवा हा त्यांना खाण्यास देऊ नये.
1: बरोबर.
2: आणि पशुपालकांनी वेळोवेळी त्यांनी जो साठवणूक केलेला सुका चारा आहे त्याची तपासणी वेळोवेळी त्यांनी करावी की त्याच्यात बुरशीची वाढ झाली काय नाही, कारण की पावसाळ्यात आर्द्रता ही वाढते आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य जे काही रोग असतात ते वाढण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे बुरशीयुक्त चारा देण्याचे सहसा त्यांनी टाळावे.
1: बरोबर आहे, नक्कीच. आता सर, पिण्याचं पाणी जे आहे तर हे अर्थातच स्वच्छ असायलाच हवं आणि त्या बरोबरीने सुद्धा काही गोष्टी असतात नाही का, काय सांगाल?
2: बरोबर मॅडम, पशुधनाला स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे. पशुधनाला साचलेलं पाणी, पाऊस पडल्यानंतर विविध ठिकाणी डबके साचतात तर अशा उघड्या डबक्यांवरती त्यांनी पाणी पिऊ नये याची काळजी पशुधनाची सर्व पशुपालकांनी घेतली पाहिजे. कारण की ज्याप्रमाणे आपण दूषित पाणी पिल्यावरती आपल्याला जे काही रोग अतिसार हगवण वगैरे होते तसंच जनावरांना देखील त्याची इजा होऊ शकते, त्यामुळे त्यांना साचलेले पाणी देऊ नये.
1: आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी? मग
2: पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक पशुपालकाने त्याच्या सर्व जनावरांना जंतनाशक औषधे देणे तसेच विविध साथरोगांच्या व संसर्गजन्य रोगांचे प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही वेळोवेळी लसी उपलब्ध आहेत जनावरांचे लसीकरण करून घेणे हे फार महत्वाचे. यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प फऱ्या तर शेळ्या मेंढ्यांमध्ये घटसर्प आंत्रविषार या लसींचे आवर्जून लसीकरण करून घेणे हे पशुपालकांनी अनिवार्य करावे. कारण की मान्सून पूर्व या लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये या सर्व लसींचा अंतर्भाव पशुसंवर्धन विभागाने केलेला आहे. गाभण विनयोग्य विलेल्या पशुधनाची व नवजात वासरांची विशेष काळजी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान पशुपालक

0: व्यवस्थित डागडुची आणि स्वच्छता करून घ्यावी. तसेच तो शेणखताचा खड्डा हा अति जवळ असू नये गोठ्याच्या, तो साधारणतः 500 मीटर वरती असावा. तसेच विसर्जित मूत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी आणि शोष खड्डा देखील असावा.
1: अच्छा सर, आता पूर परिस्थितीमध्ये पशुधनाचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं नेमकं करायला हवं?
0: बघा, वेळोवेळी महाराष्ट्र शासन जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे पूर्वसूचना ही देत असते की नैसर्गिक आपत्ती येऊन ठेपली आहे किंवा अतिवृष्टी होऊ शकते किंवा चक्रीवादळ येऊ शकते किंवा वीज पडण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी संभाव्य सूचनांचं जे काही सोशल मीडियाद्वारे किंवा रेडिओद्वारे किंवा दूरध्वनी टेलिव्हिजनद्वारे जे काही सूचना वेळोवेळी हे दिले जातात त्याचे पालन आणि त्याचे निराकरण हे पशुपालकांनी वेळोवेळी केले पाहिजे. यामध्ये सर्वात अगोदर संभाव्य पूर परिस्थितीची जर निर्माण झाली असेल तर पशुपालकांनी त्यांचे जे पशुधन आहे ते सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी.
1: अच्छा.
0: तसेच जेव्हा पूर परिस्थिती होते त्यावेळेस स्वच्छ हे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळी नाईला जास्त त्यांना थोडेसे दूषित पाणी देण्याची जर त्यांच्यावरती वेळ आली तर अशा वेळी पोटॅशियम परमँगनेट 1 ग्राम प्रति 4 लिटर याप्रमाणे किंवा मेडिक्लोर 1 मिली प्रति 10 लिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून त्यांनी पशुधनाला देण्यास हरकत नसते.
1: अच्छा.
0: तसेच पशुधनाची त्यांनी प्रजातीनुसार जसे गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी वर्ग, मेंढी वर्ग इत्यादी स्वतंत्र निवारा हा त्यांनी तात्पुरता करावा. सर्व प्रजातींचे जनावर जर एकाच ठिकाणी त्यांनी गर्दी केली तर यावेळी जनावरांना अपाय होण्याची शक्यता जास्त असते.
1: बरोबर. आता सर, दुर्दैवानी एखाद्या पशुचं जर म्हणजे ते मृत पावलं तर मग याची शास्त्रीय पद्धतीनं कशी विल्हेवाट लावायला हवी?
0: बघा, पशुधन जर दुर्दैवाने मृत झालं किंवा मोठ्या प्रमाणात जर अतिवृष्टी झाली तर अशा वेळी मोठ्या संख्येने शेळ्या मेंढ्या या मृत पावतात किंवा पक्षी दगावतात तर अशा वेळी प्रत्येक पशुपालकाने त्याची शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की काही भरपूर प्रमाणाचे रोग आहेत की जे माणसातून आणि जनावरातून एकमेकांना होऊ शकतात, त्यांना आपण झुनोसिस म्हणतो, आणि त्यामुळे माणसाच्या आणि तसेच जनावरांच्या आरोग्याला फार धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी स्थानिक प्रशासन जे आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्या मदतीने तसेच महसूल विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जर मृत्यू झाले असेल तर पशुपालकाने त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. यामध्ये सर्वप्रथम त्याने मृत जनावराचा शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम आपण म्हणतो, तसेच महसूल विभागाकडनं त्यांचं मूल्यांकन दाखला म्हणजे त्याला आपण पंचनामा म्हणतो तो व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने करून घ्यावा. कारण की त्याची नमूद शासन दरबारी झालेली आवश्यक असते, त्यामुळे त्यांना पुढील वेळी शासनाने योग्य काही मदत त्यांना जाहीर केली तर ती त्यांना मिळू शकते.
1: अच्छा. आता सर, हे तुम्ही सांगितलं पण जेव्हा मृत जनावर होतं तर सर्वप्रथम आपण काय करणं अगदी गरजेचं असतं?
0: बघा, मृत जनावराची विल्हेवाट ही ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली करावी. सहसा मृत देहाची विल्हेवाट लावण्याकरिता मनुष्य वस्तीपासून दूर जागेची निवड करावी. सदर जागा विहीर, नाला, ओढा, नदी, धरणाचे बॅकवॉटर इत्यादी कोणत्याही पाण्याच्या स्रोतापासून 500 फुटाच्या परिघात नसावी.
1: बरोबर.
0: मोठ्या मृत जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी किमान 8 फूट खोल, 8 फूट लांब, 6 फूट रुंद खड्डा करण्यात यावा. तसेच लहान जनावरांसाठी 6 फूट खोल, 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद खड्डा करण्यात यावा.
1: अच्छा.
0: त्यामध्ये तळाशी चुन्याचा 1 इंचाचा थर देण्यात यावा. खड्डा बुजवण्यासाठी मृत जनावराच्या वर किमान 3 फूट मातीचा थर असावा. कारण की मृत जनावराची कुजण्याची प्रक्रिया ही लवकर होते. तसेच गावातील भटकी कुत्री व इतर वन्य प्राण्यांनी मृत पशुधनाचे उत्खनन टाळण्यासाठी त्या जागेभोवती काटेरी कुंपण करावे. तसेच मृत जनावर झालेल्या जागेभोवती म्हणजेच आपण म्हणतो ना गोठ्याच्या भोवती किंवा गोठ्याच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरण करण्यात यावे, ब्लिचिंग पावडरचा उपयोग करण्यात यावा. कारण की ह्याच मृत पशुधनाच्या मुळे इतर गोठ्यातील जनावरांना संसर्ग होऊ नये त्यासाठी आपण जंतुनाशकाची फवारणी करावी. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, फिनाइल इत्यादी द्रव्यांचा आपण वापर करू शकतो. मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याकरिता सर्व पशुपालकांनी आरोग्याच्या रक्षणासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट म्हणजे पीपीई किट वापरणे आवश्यक आहे.
1: म्हणजे आपल्या नजीकच्या काही दवाखाने असतील, पशुसंवर्धन अधिकारी असतील, त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून ते मार्गदर्शन घेऊ शकतात नाही का सर?
0: अवश्य घेऊ शकतो मॅडम. नजीकचा जो काही पशुवैद्यक दवाखाना असेल त्यांच्याशी संपर्क साधून मृत जनावराची जी काही शास्त्रीय पद्धतीने जी विल्हेवाट लावण्याची जी कार्यपद्धती ती आपण जाणून घेऊ शकतात आणि पशुसंवर्धन

0: विभाग आपणास योग्य ते जे काही महसूल विभागामार्फत त्यांना सहविच्छेदनासाठीचा जो दाखला असतो तसेच पंचनाम्याचा जो दाखला असतो त्याबाबत आपण मार्गदर्शन वेळोवेळी करू शकतो.
1: नक्कीच. आता सर, जेव्हा आपण कुक्कुट पक्षी पालन करतो तर ह्याच्यामध्ये काही वेगळी अशी काळजी घ्यावी लागते का त्यांची?
0: महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य पशुपालक हे परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून जो कुक्कुटपालन केला जातो त्याची जी काही काळजी आहे आणि परसबागेतील काळजी आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ज्याप्रमाणे आपण सांगितलं अगोदरच की घराची जशी आपण डागडुची करतो तसंच व्यावसायिक कुक्कुटपालन करतात त्या घराची देखील डागडुची केली पाहिजे.
1: म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर करतात
0: कमर्शियल फार्मिंग आपण त्याला म्हणतो. तसेच परसबागेतील किंवा छोट्या प्रमाणात जे काही कुक्कुटपालन करतो त्याला आपण गादी पद्धत म्हणजे त्यांना खाली जमिनीवरती एक छोटासा थर आपण लावतो गव्हाच्या तुसाचा किंवा भाताच्या तुसाचा तर त्याला गादी पद्धत म्हणतात. तर त्यामध्ये पावसाळ्यामध्ये खास करून हे जे काही तूस असते किंवा ती गादी असते तिचं आलटून पालटून बदलून घेणे तसेच गर्देप्रमाणे अंथरलेला तूस अथवा तत्सम पदार्थाचा योग्य प्रमाणात चुन्याची फक्की त्यात मिसळणे फार गरजेचे आहे. कारण की वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि आर्द्रता शोषल्यामुळे ही जी तूस असते गादी पद्धतीमधील ती फार ओली होते आणि त्यामुळे अमोनिया गॅसचे प्रमाण वाढून पक्ष्यांना इतर तत्सम शोषणाचे आजार होऊ शकतात आणि आर्थिक नुकसान त्यांना होऊ शकते.
1: बरोबर.
0: तसेच परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये मोकळ्या जागेवरती जे काही दूषित पाणी साचलेलं आहे ते पिणार नाहीत पावसाचे साचलेले पाणी याची पशुपालकांनी काळजी घ्यावी. तसेच पक्ष्यांचा गादीचा जो सामू म्हणजे आपण त्याला पीएच म्हणतो तो योग्य राहील यासाठी त्यांनी सुपर फॉस्फेट तसेच चुन्याची फक्की मिसळणे फार गरजेचे आहे. वातावरणातील तापमान सरासरी तापमानापेक्षा कमी असल्यामुळे पक्षीगृहात तापमान उबदार राहील याची काळजी पशुपालकांनी घ्यावी. कारण की दिवस लवकर मावळतो आणि ढगाळ वातावरणामुळे लवकर अंधार होतो आणि या दोन बाबींमुळे अंडी उत्पादनावरती विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यासाठी कृत्रिम प्रकाशची उपलब्धता पशुपालकांनी करावी. तसेच कमर्शियल जे काही व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण अंडी व्यवसाय करतो यामध्ये जनरेटर सुस्थितीत असावे जेणेकरून जनरेटर जर व्यवस्थित त्यांचे चालू असेल तर 12 ते 16 तास कंटिन्यू त्यांना प्रकाश भेटू शकतो.
1: अच्छा सर, आता आपण जनावरांमध्ये जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेणं आवश्यक आहे तसंच म्हणजे कुक्कुट पक्ष्यांना सुद्धा करायला हवंय का?
0: हो, कुक्कुट पक्ष्यांनी ते अंडीतून जेव्हा उभवून छोटे पिलू नवजात पिलू तयार होते त्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांना आवश्यक ते लसीकरण करणं गरजेचं आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये त्यांना आवश्यक 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 प्रकारच्या लसीकरणांची गरज फार असते. त्यामुळे नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याला त्यांनी संपर्क करून आवश्यक ते कुक्कुटपालनाचे लसीकरण त्यांनी करून घ्यावे.
1: सर, आता ही जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तर ह्याच्यामध्ये म्हणजे पशुधनाचं जर नुकसान झालं तर मग शासनाकडून काही मदत होत असते का?
0: महाराष्ट्र शासनाने महसूल वन विभागाचा 27 मार्च 2023 एक शासन निर्णय आहे यामध्ये केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती च्या निकषाच्या धर्तीवरती जी काही नैसर्गिक आपत्ती होते त्यात बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्त व्यक्तींना किंवा पशुधनाला जे काही मदतीचे दर आहेत त्याचे निकष त्यांनी तेथे दिलेले आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगफुटी टोळधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तींमध्ये पशुपालकांना नागरिकांना मदत अनुज्ञेय केलेली आहे.
1: अच्छा सर, हे झालं परंतु अजून त्यामध्ये काही नव्यानं काही मुद्दे काही आलेले आहेत.
0: केंद्र शासनाने जे विविध 12 नैसर्गिक आपत्ती घोषित केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींना देखील अंतर्भूत केलेले आहे आणि त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेले आहे.
1: सर, आता तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण जर दुधाळ जनावर असतील आपल्याकडे तर त्यांच्या बाबत काय मदत मिळू शकते?
0: पशुधनाच्या नुकसानीकरिता शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आणि भूमिहीन पशुधन मालकांना आर्थिक सहाय्य त्यांनी शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जे दुधाळ जनावरांचा आपण विचारलात त्यामुळे त्यांनी

0: शासनाच्या निकषानुसार 37,500 रुपये
1: अच्छा
0: प्रति मोठी म्हैस गाय यांना शासनाने देऊ केलेली आहे.
1: अच्छा, आणि आता ओढकाम करणारी जी जनावर आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगते?
0: पशुपालकांकडे जशी दुधाळ जनावर असतात तसेच ओढकाम करणारे जनावर देखील असतात, तर त्यासाठी देखील शासनाने प्रति एक जनावर म्हणजे मोठा बैल असू द्या किंवा घोडा असू द्या त्याला 32,000 रुपये प्रति जनावर हे नुकसान भरपाई अनुदानीय केलेली आहे.
1: अच्छा,
0: शासनाने काय केलेलं आहे की जे काही छोटे वासरू गाढव शिंगरू खेचर असतील यांना देखील प्रति जनावर 20,000 रुपये याप्रमाणे त्यांनी शासन मदत अनुदानीय केलेली आहे. आणि पक्ष्यांच्या बाबतीत आपण म्हणायला गेलो तर मोठी जी परसबागेतील कोंबडी असू द्या त्या मोठ्या कोंबडीसाठी प्रति पक्षी 100 रुपये याप्रमाणे त्याला मर्यादा शासनाने दिलेली 10,000 रुपये म्हणजे प्रति कुटुंब 100 पक्षींसाठी प्रति पक्षी 100 रुपये या दराने जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति कुटुंब मर्यादेत कोंबड्यांचा जर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला तर त्यांना शासन नुकसान भरपाई देते.
1: अच्छा, शेळी मेंढी यांच्यासाठी काय तरतूद आहे?
0: शासनाने सर्व घटकांना अंतर्भूत केल्यामुळे जे पशुपालक मेंढी व्यवसाय शेळी व्यवसाय किंवा वराह पालन करतात तर मोठ्या शेळी आणि मेंढी किंवा वराहासाठी प्रति जनावर 4,000 याप्रमाणे शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या मृत जनावरांसाठी अनुदान अनुज्ञेय केलेलं आहे.
1: अच्छा, आणि आता किती जनावरांच्या साठी शासनाची मदत मिळू शकते?
0: शासनाने शासन निर्णयामध्ये 3 मोठी दुधाळ जनावरे किंवा 30 छोटी दुधाळ जनावरे यामध्ये वासरांचा अंतर्भाव होतो किंवा 3 मोठी ओढकाम करणारी जनावरे किंवा 6 लहान ओढकाम करणारी जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत मदत अनुज्ञेय त्यांनी केलेली आहे.
1: अच्छा,
0: परंतु यात शासनाने म्हटले की जनावरांचा प्रकार व संख्या राज्य शासनाच्या स्थानिक प्राधिकृत अधिकाऱ्याकडे नोंदवलेली असल्यास जनावर दगावल्याबाबतचा दावा मान्य केला जाऊ शकतो. मी मृत जनावरांच्या विल्हेवाटाच्या वेळी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठल्याही पशुधनाची क्षती झाली असेल तर सर्वप्रथम पशुपालकाने स्थानिक जे काही त्यांचं प्रशासन आहे त्यात ग्रामपंचायत येते किंवा महसूल विभागाचे महसूल अधिकारी येतात यांना कळवणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यास कळवणे गरजेचं आहे जेणेकरून शासनाच्या विविध नोंदीप्रमाणे मृत जनावराची नोंद होते आणि त्याचा पंचनामा होऊन हा जो शासन निर्णय आहे याप्रमाणे त्यांना मदत मिळण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.
1: नक्कीच सर, एकंदरीतच नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुपालकांनी जी घ्यायची काळजी आहे तर तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत ते पशुपालकांनी नक्कीच म्हणजे लक्षात ठेवून त्याचा अवलंब केला पाहिजे. नैसर्गिक आपत्ती ही म्हणजे काय सांगून येत नसते, पूर आहे गारपीट आहे, तर या सगळ्या वेळी तुम्ही ज्या ज्या आता गोष्टी सांगितल्यात की कशी आपण काळजी घेऊन आपलं जनावर व्यवस्थित राहील त्यांचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकू या सगळ्या बाबतीतच पशुपालकांनी म्हणजे शासनाची सुद्धा मदत त्यांना घ्यायची असेल तर ते सुद्धा हे त्याच्यामधून घेऊ शकतात. फक्त सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे.
0: तर ते शेवटी मी पशुपालकांना एवढीच विनंती करेन की वेळोवेळी शासनामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या हवामानाच्या अंदाजावरती शेतकऱ्याने पशुपालकाने लक्ष ठेवावे आणि त्यानुसार पूर्वतयारी करणे त्यांनी गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या अमूल्य पशुधनाची हानी होणार नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
1: नक्कीच बरोबर आहे, कारण आपण बघतोय की हवामानामध्ये खूप बदल होतोय सतत, त्याच्यामुळे पाऊस सुद्धा आता उशिरा आलेला आहे यावर्षी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण डॉक्टर अंशुमन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. नैसर्गिक आपत्ती काळात पशुपालकांनी कशा प्रकारे काळजी घ्यायची याविषयी डॉक्टर अंशुमन कारले यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम यांचा अभंग प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. संगीत दिला आहे अनिल अरुण यांनी.

मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या सदरात सुपारीची लागवड याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवारमध्ये वटपौर्णिमेनिमित्त कीर्तनकार विमलाबाई लेले यांचं कीर्तन सादर होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 आणि 45151430. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
7: पाणी वाचवा रे.

मुलांपासून दिल्लीच्यापर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे, देशाची ही गोष्ट आहे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. TET पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
3: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
2: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. TET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न TET प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण

0: याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
2: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश, तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71 कोटी 30 लाख डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम उगावकर लिखित बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया.

पेक्षा घाबरून गेला। त्यानं फाजल खानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कप्तान शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजल खानालाही शिवाजीनं

आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या आवाजात मधुकर जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया गजानन वाटवे यांच्या आवाजात कवी अनिल यांचे गीत.